लासो फ्याफुल्ला तामाङ्गेले गेताङ छर्गन लकाइरी राङनिदा डेनमलर रेडियो थाहा संचार 99.4 मेगाहर्ज ला छोला कुङ यामला तामसोर लिसाव गीतांग थोबन रंगलांगोन संगीत पमला गीतांग संख्यानिङा संचुब्लोन प्राविधिक रोमला सुरेश पौडेल तिनीला गीतांग शुक्रबार गीतांग हिना समसामिक राजनीतिक विषय थिन तामाङ खिल बनाङला सरकारला विषयरी केन्द्रित लाबन ढाङनीला विचार किनबा छमछमले चर्चा परिचर्चा लाब गीतांग हिना तिनी गनशील हुलुलो तामाङ खिल बनाङला सरकारला छमरी समसामिक लिसाला राजनीतिक परिस्थितिका थुम्री केन्द्रित लाबन तामला सिलामुला चर्चा ला सिलामुला राङनीसे गीतांगले फोनलासे विचार थानबासे मुला विषम ला नम्बर मुला 5368833567 गेताङ दाङसिङ छ बोर्बा ताङ्गी मुला लोलोलो ह्वाइकरि थोसे हाबा मुला गाछरी तामाङ रिमठिम रिमुबा साङ सेर्गेमला ह्वाइकेमसे थिनला गेताङ दा तीबरी निबन मुला